0: Sinkina Pato Gongkansa, Nga Lichi Zhojiao Pahida Namjaya. Tata Lienjie Nesan Kutsukpanda na, Pyojo Longchai Nyamchai Lai Kong, Kangkwe Longchai Ta, Pyojo Benzu Kangki Nyamnya Xiebi, Changbu Yang Xiebi Lengro Lichiri. Lichi Gomina Nambachu, Naochu Rungpa Sampar Tuyandrop Lapapu Lengro, Melen Xiawang Pungzoki Lichi Ngapat Sinpari. Tarengi Lichi Nambachu, Naochu Rungpa Sampar Tuyandrop Lapapu Lengro, Melen Xiawang Pungzoki Lichi Tukpat Sinpari.
1: तो ताते लाडियो कि मेले जेबो को लोबा नाम जेते तानु टीके मिते नो कन दागा हियन दो जेते गा तानु चिका तिनिस लाप तो जुहु टीके केशा किसे दे तागो दागा हियन सो मारो शेपा मा तो जोबे के लतंग दोन दरा बस पो ताते लाडियो कि एदा सला दालो